0: स्टेजवरती भिजलो की घामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी, मी गाडीवर फिरताना कामानी, मी गाडीवर फिरताना कामानी,
1: तांबडी चांबडी ही चमकते उन्हात नलाखाला।